0: ಸಮಯ ಆಗಿದೆ 4:17. ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಆಕಾಶವಾಣಿ ವಿವಿಧ ಭಾರತಿ ಕನ್ನಡ. ಈಗ ಕೇಳೋಣ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪಿಟಾರ. ಪ್ರಾಯೋಜಕರು AISSMS ಪುಣೆ.
1: ಆಪ್ ಸುನ್ ರಹೇ ಹೇ ಪಿಟಾರಾ. ಇಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೆ ಪ್ರಾಯೋಜಕ ಹೇ AISSMS ಪುಣೆ.
2: ಅಪ್ನಿ ಸಪ್ನೋ ಕೋ ದೇನಿ ಹೇ ಸಹಿ ಉಡಾನ್ ಔರ್ ಕರಿಯರ್ ಬನಾನಾ ಹೇ ಶಾನದಾರ್ ತೋ ಕದಮ್ ಬಢಾಯಿಯೇ AISSMS ಪುಣೆ ಕಿ ಓರ್. 100 ವರ್ಷೋ ಸೇ ಅಧಿಕ ಕಿ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪರಂಪರಾ ಕೆ ಸಾಥ್ AISSMS ಸಾಕಾರ ಕರ್ ರಹಾ ಹೇ ದೇಶ ಭರ್ ಕೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯೋ ಕಾ ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ. ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಹೋ ಯಾ ಫಾರ್ಮಸಿ, MBA ಹೋ ಯಾ ಹೋಟೆಲ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್, ಸಾಥ್ ಹೀ ಪಾಲಿಟೆಕ್ನಿಕ್, ITI, BBA ಯಾ ಸ್ಕೂಲ್ ಎಜುಕೇಶನ್, ಹರ್ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಗುಣವತ್ತಾಪೂರ್ಣ ಶಿಕ್ಷಾ ಔರ್ ಕರಿಯರ್ ಕೆ ಬೆಹತರೀನ್ ಮೌಕೆ ಯಹಾ ಮಿಲ್ತೇ ಹೇ. ಸಾವಿತ್ರಿ ಬಾಯಿ ಫುಲೆ ಪುಣೆ ವಿದ್ಯಾಪೀಠ ದ್ವಾರಾ ಲಗಾತಾರ 3 ವರ್ಷೋ ತಕ್ ಬೆಸ್ಟ್ ಕಾಲೇಜ್ ಅವಾರ್ಡ್ ಸೇ ಸನ್ಮಾನಿತ ಸಂಸ್ಥಾಯಿ. ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಲರ್ನಿಂಗ್, ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಎಕ್ಸ್ಪೋಜರ್, ಆಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್ಸ್, ಮಜಬೂತ್ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ಸ್ ಔರ್ 3 ಲಾಖ್ ಸೇ ಅಧಿಕ ಅಲಮ್ನಾಯಿ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಕೆ ವಿಶ್ವಾಸ ಸೇ ಭರಾ ಹುವಾ ನ್ಯಾಕ್ A+ ಔರ್ NBA ಮಾನ್ಯತಾ ಪ್ರಾಪ್ತ ಸಂಸ್ಥಾಯಿ ಔರ್ ಪುಣೆ ಶಹರ್ ಕಿ ಮಧ್ಯ ಮೇ ಮೆಟ್ರೋ ಕನೆಕ್ಟೆಡ್ ಕ್ಯಾಂಪಸ್. ತೋ ದೇರ್ ಕಿಸ್ ಬಾತ್ ಕಿ, ಅಡ್ಮಿಷನ್ಸ್ ಕೆ ಲಿಯೆ ಆಜ್ ಹಿ 8496045045 ನಂಬರ್ ಪರ್ ಸಂಪರ್ಕ ಕರೇ ಯಾ ವಿಸಿಟ್ ಕರೇ www.aissms.org.
3: आपको विविध भारती परिवार को और तमाम श्रोताओं को मेरा बहुत बहुत नमस्कार.
4: कैसा लग रहा है आपको स्टूडियो में आकर?
3: बड़ा आत्मीयता का भाव, सारस्वत भाव. और जिस ढंग से नाटक पर मुझे अभी साहित्य अकेडमी, मध्य प्रदेश साहित्य अकेडमी से अवार्ड भी मिला, और विविध भारती की पहचान हवा महल से है मेरे जहन में. बचपन से हम लोग 8:15 का इंतजार करते थे और हवा महल का बहुत बड़ा
4: अब 8 बजे का समय हो गया.
3: 8 बजे का हो गया. जी हाँ
4: जी. और भी जो बहुत सारे पुराने प्रोग्राम है, छाया गीत, संगीत सरिता, वो अभी भी ब्रॉडकास्ट?
3: जी हाँ जी हाँ, छाया गीत नियमित सुनता था मैं. और कहीं हम लंबी यात्रा पर जाते हैं तो FM विविध भारती ही लगा लिया जाता है. और आपको बताऊं ममता जी, कि एक दिन बड़ा रोचक प्रसंग हुआ. मेरी जो श्रीमती जी हैं, उन्होंने कहा आज खाना नहीं बनेगा. मैंने कहा क्यों, क्या हो गया?
4: अच्छा?
3: बोले FM रेडियो नहीं बज रहा है. अच्छा? और मैं विविध भारती सुनने बगैर खाना नहीं बनाऊंगी. तो ये विविध भारती की लोकप्रियता है. और आप जैसी रेडियो सखी, आपकी बहुत सारी छाया गीत मैं बड़े अच्छे से सुनता रहा हूँ. और मुझे प्रसन्नता है कि आज आपसे बातचीत हो रही है. आप कहानीकार भी हैं, आप उपन्यासकार भी हैं और साहित्यकार हैं.
4: बहुत बहुत शुक्रिया. आज तो आपके बारे में चर्चा करनी है, तो चलिए शुरू करते हैं सिलसिला. हम सबसे पहले विवेक रंजन जी जानना चाहते हैं आपसे कि